कर्मफलाची वासना ठेवली नाही की त्याचा मोठेपणा मिरवला नाही. स्वातंत्र्यवीर सावरकर अख्खं आयुष्य देशाच्या स्वातंत्र्यासाठी झगडले. ब्रिटिशांच्या हाल अपेष्टा त्यांनी सहन केल्या. अंदमानातले अमानवी अत्याचार सोसले. जीवाची पर्वा केली नाही. उभं आयुष्य मृत्यूच्या ओठावर असल्यासारखं काढलं. अगदी यमनगरीप्रमाणे असलेल्या अंदमानच्या तुरुंगातून सुटका झाल्यावरही जाती निर्मूलन, समाज प्रबोधन, धर्म संरक्षण ही कार्य कोणत्याही अपेक्षेशिवाय केली. ना संपत्तीची अपेक्षा केली, ना मान मरातबाची. सारं जीवनच मुळी पद्मपत्र मीमांभेसा होत. त्यांचं जीवन कृतकृत्य झालं. अगदी धन्योहम कृतार्थोहम असं जीवन झालं. त्याचा कळस साधला प्रायोपवेशन करून. आणि मृत्यूनंतरही त्यावेळी अगदी नवीन असलेल्या विद्युत दाहिनीत शेवटचे क्रियाकर्म करावे ही विज्ञाननिष्ठ इच्छा धरून जग हे भोगवादी आहे. माणसांची ओढ, त्याच्या इंद्रियांची ओढ विषयांकडे धावत असते. गीताशास्त्र असे की ते निष्काम कर्माचा सिद्धांत सांगून भोगवादापासून दूर ठेवतं. ते सर्वसंग परित्याग करून संन्यासी बनून अरण्यात जा असंही सांगत नाही. हे शास्त्र ऐहिक आणि पारलौकिक उत्कर्ष साधायला शिकवतं. आजच्या संदर्भात हा श्लोक सगळ्यांमध्ये राहूनही सगळी कर्तव्य व्यवस्थित पार पाडूनही कशातच कसं गुंतायचं नाही हे कमलपत्राच्या उदाहरणातून सांगतो. पाण्यात दलदलीत चिखलात उगवणारी कमल वनस्पती अशा अडगळीच्या परिस्थितीत उगवूनही विस्तीर्ण अशा पानापासून मोहक अशा नाजूक फुलापर्यंत याचा कुठलाच भाग ना चिखलांनी बरवटलेला असतो ना पाण्यात राहून कुजलेला असतो. भगवान उदाहरण देतात त्याप्रमाणे कमळपत्रावर एक पाण्याचा थेंबही टिकत नाही. मानवाला आपली कुटुंबातली समाजातली आपली म्हणून कर्तव्य पार पाडत असताना असं राहता आलं तरच संसारात राहून सगळ्यांच्या उपयोगी पडूनही अलिप्त राहता येईल. गुंतागुंत, स्वार्थ, अहंकार यामुळे निर्माण होणाऱ्या अनेक समस्या येणारच नाहीत. करता करविता तोच हा भाव नक्कीच आपल्या मनात दृढ व्हायला हवा.

श्रोते हो, आंबेकर लॉन्स अमृत सरिता गीता या कार्यक्रम मालिकेच्या आजच्या भागात आपण श्रीमद भगवद्गीतेच्या 5व्या अध्यायातील 10वा श्लोक आणि त्याचं विवरण ऐकलं. विवरण लेखन केलं होतं डॉक्टर प्रकाश अत्रे यांनी. श्लोक गायन केलं होतं ममता जोशी यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. श्रोते हो, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. प्रसारण .pune@gmail.com या ईमेल ऍड्रेसवर, किंवा आपण आम्हाला पत्रही पाठवू शकता. केंद्र संचालक आकाशवाणी पुणे, शिवाजीनगर, पुणे 411-005 या पत्त्यावर.

0: कमी वजनाच्या अत्यंत लोकप्रिय देखण्या दागिन्यांसाठी खास दालन
1: जितेंद्र घोडके सराफ.
2: फोन नंबर आहे 8390212143 किंवा 9881211748.
1: जितेंद्र घोडके सराफ, बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे.
0: गर्भातल्या अंधारात कधी येईल चांदणं? कधी मिळेल मला आईपणाचं लेण?

0: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबडं बोबडं बोलणं,
1: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं होऊ दे ना पूर्ण, आमचं बाळाचं स्वप्न।
0: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता। सौजन्य जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, संपर्क 866-91-67-67-2।
2: श्रोते हो, आंबेकर लॉन्स अमृतसरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक होते
1: आंबेकर लॉन्स वडकी नाला पुणे। मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची।
3: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक होते जितेंद्र घोडके सराफ, प्रेमात पडावे अशीच कलाकुसर,
2: आणि सहप्रायोजक होते जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम।
4: ऐकूया कार्यक्रम जय माला।

0: FM वरून। आपण ट्यून केलंय पुण्यातलं सर्वात लोकप्रिय FM चॅनल पुणे विविध भारती 101 FM। संध्याकाळचे 7:30 वाजलेत, प्रसारित करत आहोत पुणे पीपल्स बँक गजर हरिनामाचा।
1: गजर हरिनामाचा या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ।
2: पीपल्स बँक आम्ही सतत बदलत आहोत, आधुनिक तंत्रज्ञान आणलं पण पारंपरिक जिव्हाळा मात्र तसाच आहे। नव्या पिढीला हव्या असलेल्या सर्व सुविधा देखील आम्ही देत आहोत। पुणे पीपल्स बँक, मल्टी स्टेट बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ।
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
0: आरंभी ऐकवत आहोत संत रामदास स्वामी यांची भक्तिरचना, पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरात संगीतकार राम फाटक।

0: आशा भोसले यांच्या स्वरात संत ज्ञानेश्वर महाराजांची भक्तिरचना आपण ऐकली. संगीत होतं हृदयनाथ मंगेशकर यांचं.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे पीपल्स बँक प्रस्तुत कार्यक्रम गजर हरी नामाचा.
2: आम्ही सतत बदलत आहोत, आधुनिक तंत्रज्ञान आणलं पण पारंपरिक जिव्हाळा मात्र तसाच आहे. नव्या पिढीला हव्या असलेल्या सर्व सुविधा देखील आम्ही देत आहोत. पुणे पीपल्स बँक, मल्टी स्टेट बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ. अहो ऐकलत का, तथास तुझा मॉन्सून सेल सुरू झालाय आणि सर्व व्हरायटीज वर अश्युअर्ड 10-30% डिस्काउंट आहे.
3: सेल मध्ये अश्युअर्ड डिस्काउंट, जोक नको मारू सर.
2: अहो तथास तू मध्ये नेहमीच उत्तम दर्जा आणि रास्त किंमतच असते आणि आता खास मॉन्सून निमित्त त्याच रास्त किमतीवर अश्युअर्ड 10-30% डिस्काउंट मिळणार म्हणजे मिळणारच. आणि आता तर प्रभात रोड वरील तथास्तूच्या भव्य दालनातील लेटेस्ट आणि एक्सक्लुसिव्ह व्हरायटीज वर देखील 10-30% अश्युअर्ड डिस्काउंट आहे.
3: अरे वा, मग हे घे माझं क्रेडिट कार्ड आणि कर मनसोक्त खरेदी.
2: तथास्तू मॉन्सून सेल एकमेव विश्वसनीय सेल. तथास्तू प्रभात रोड लेन नंबर 13 जवळच उत्तम पार्किंग व्यवस्थेसह. तथास्तू कुंठेकर रोड पुणे आणि लक्ष्मीपुरी लक्ष्मी रोड कोल्हापूर.
3: ऑनलाइन शॉपिंगचा लाभ घ्या. आमची वेबसाईट tathastu.fashion.
4: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: संत तुकाराम महाराजांचा अभंग लता मंगेशकर यांच्या स्वरात ऐकवत आहोत. संगीतकार श्रीनिवास खळे.

0: वाणी जयराम यांच्या स्वरात संत नामदेव महाराजांचा अभंग आपण ऐकला. संगीत होतं वसंत देसाई यांचं.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे पीपल्स बँक प्रस्तुत कार्यक्रम गजर हरिनामाचा.
2: पीपल्स बँक आम्ही सतत बदलत आहोत. आधुनिक तंत्रज्ञान आणलं पण पारंपरिक जिव्हाळा मात्र तसाच आहे. नव्या पिढीला हव्या असलेल्या सर्व सुविधा देखील आम्ही देत आहोत. पुणे पीपल्स बँक मल्टी स्टेट बँक विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
3: श्रीमन महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
4: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
5: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
4: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
3: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्ही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
4: हो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
3: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95-95-24-25-59.
2: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
3: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः.
6: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: सुधीर फडके यांच्या स्वरात संत ज्ञानेश्वर महाराजांची भक्तिरचना ऐकवत आहोत. संगीत आहे मधुकर गोळवलकर यांचं.

0: सुधीर फडके यांच्या स्वरात संत ज्ञानेश्वर महाराजांची भक्तीरचना आपण ऐकली. संगीत होतं मधुकर गोळवलकर यांचं आणि या रचनेबरोबरच पुणे पीपल्स बँक गजर हरिनामाचा कार्यक्रम समाप्त करत आहोत.
1: गजर हरिनामाचा या कार्यक्रमाचे प्रायोजक होते पुणे पीपल्स बँक. विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
0: यानंतरचा कार्यक्रम हवा महल काही क्षणातच.
2: आइए सुने कार्यक्रम हवा महल.

0: विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे तर मग
1: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे कोरे दालन, पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
0: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासाला खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
3: हिंदी चित्रपटातली छत्रीसह चित्रित झालेली काही पावसाळी गीतं आम्ही आपल्याला ऐकवत आहोत. यानंतरचं गीत मुकेश यांच्या स्वरात छलिया चित्रपटातलं, गीतकार कमर जलालाबादी, संगीतकार कल्याणजी आनंदजी.

0: मुकेश यांच्या स्वरात छलिया चित्रपटातलं कमर जलालाबादी यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते कल्याणजी आनंदजी. आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक बेला के फूल.
1: पॅरालिसिससाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.

परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड. सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 19.

0: साठ डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: महम्मद रफी आणि गीता दत्त यांच्या युगल स्वरात काला बाजार चित्रपटातलं गीत ऐकवत आहोत. शैलेंद्र यांच्या गीताला संगीत साज सचिन देव बर्मन यांचा.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक बेला के फूल।
1: ऐ ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
2: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
1: कुठे आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
2: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
1: आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
2: लगेच फोन करतो 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95 95 24 25 59.
3: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येताय आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
4: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे कोरे दालन, पुना, गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
3: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुना गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन, अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
5: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: आशा भोसले आणि किशोर कुमार यांच्या युगलस्वरात महल चित्रपटातलं आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते कल्याणजी आनंदजी.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
0: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. रात्रीचे 11:30 वाजलेत. आमचे आजचे कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. FM बँड 101 MHz वर पुन्हा आपली भेट उद्या 5:50 वाजून जय हिंद.